पणिहारी सुनबाळी सगळी सखी सहेल्याने भेणा ओर भाईल्याने मधुनायक रो घणो मोकळो राम राम। माटीरी खुशबू खेतारी हरियाली